साजे, शिव कैलाश शिखर पर साजे, धूमकेतु ध्वनि मृदंग बाजे, शीश चंद्र और गंग विराजे, मां रमा हरि सुषुप्त साजे, कर त्रिशूल डमरूली नाचे, शिव धेत धेत त्रेधेत त्रेधेत तेत धान धान धा तान तान धा धान धान धा, शिव धेत धेत त्रेधेत त्रेधेत तेत धान धान धा तान तान धा धान धान धा, शिव धेत धेत त्रेधेत त्रेधेत तेत धान